0: आला हेतरी आली हम आला दिले मेले ई खाती हाले हम आला दिले आले खाती आला हे के त्रिया मेना बाहने हेतरी Sielo asut de bana ala rawali ba he mene le the ma khatila de da soe rawat la de asut de bana Jesus swahanse ke naam en phale au
1: le the ma khatila ve tere ve
0: hi hamala ke diya le hama
1: tere ve de de no ba khatila hallelujah
0: itelia mala mati hana hele keti liha mele ma thiliya le obana suti veva swamin vahanse obanse udau karanne kene kenata